0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकड़ी की काठी काठी पे घोड़ा
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अपोप फिरकत. त्याच सोबत
2: गावाची आठवण मातीचा सुगंध
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध तीच नशा.
3: पहला नशा पहला खुमार
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM, आनंदी रहा आणि आनंद लुटा.
1: नमस्कार. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. मी शुभांग

नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात। मी प्रज्ञा आपले खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे रांगोळी। रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला आहे। भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते, पण त्यामागील निहित भावनेत आणि संस्कृतीमध्ये बरीचशी समानता आहे। अंगणामध्ये रोज रांगोळी काढली जाते, जेवणाच्या ताटाभोवतीही रांगोळी काढतात। दिवाळी किंवा इतर हिंदू सणांच्या वेळी घरासमोर रांगोळी हमखास काढतात। रांगोळ्यांच्या डिझाईन्स त्यांच्यातील कला आणि परंपरा दोन्ही जिवंत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठवल्या जातात। रांगोळीचा हेतू म्हणजे शक्ती, उदारता जाणवणे आणि नशीब मिळवणे हे आहे। परंपरा, लोकसाहित्य आणि प्रत्येक क्षेत्रासाठी खास असलेल्या पद्धती प्रतिबिंबित केल्यामुळे डिझाईनचे वर्णन देखील भिन्न भिन्न असू शकते। हे पारंपरिकपणे मुली आणि महिलांनी केलेले आहे। साधारणतः सण, शुभ उत्सव, विवाह उत्सव आणि इतर समान टप्पे आणि मेळावे ह्यांसारख्या प्रसंगांमध्ये रांगोळ्या काढतात। मंडळी, रांगोळी डिझाईन्समध्ये साधे भौमितीय आकार, देवतांचे प्रभाव आणि फुलांचे आणि पाकळ्यांचे आकार असे असू शकतात, परंतु असंख्य लोकांकडून तयार केलेल्या त्यात खूप विस्तृत अशा डिझाईन्स देखील असू शकतात। बेस सामग्री म्हणजे मूळ जे सामग्री वापरतात त्यात सामान्यतः कोरडे किंवा ओले रांगोळीच्या दगडाचे चूर्ण, तांदुळाचे पीठ किंवा अन्य कोरडे पीठ असते। रांगोळीत शेंदूर, हळद, कुंकू आणि इतर नैसर्गिक रंग जोडले जाऊ शकतात। इतर सामग्रींमध्ये लाल विटांची पावडर आणि फुले आणि त्यांच्या पाकळ्या ह्यांचा देखील समावेश असतो, बरं का? तर मित्र हो, आपण इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती। विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा कार्यक्रम सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात। मी प्रज्ञा। नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत। तर मित्र हो, आपण या ठिकाणी एक छानसं सुमधुर गीत ऐकूया फक्त तुमच्यासाठी। अष्टविनायक चित्रपटातील हे प्रसिद्ध गीत आहे अनुराधा पौडवालांच्या सुमधुर आवाजात, आली माझ्या घरी ही दिवाळी।

0: जीवन के हर मोड़ पर सुनहरी यादों को रहने दो, जुबा पर हर वक्त मिठास रहने दो। जीवन के हर मोड़ पर सुनहरी यादों को रहने दो, जुबा पर हर वक्त मिठास रहने दो। ये अंदाज है जीने का, न खुद उदास रहो न किसी को रहने दो।
1: अरे उन्हीं मने के इधर धरन अरे वर नटवर पुंजे उन्हीं के तो रात रंग एक नटरंग की नार करी सोड़ा सिंगार अली चन न न नाच त उड़ भी बाहर इति अल्या गोप गोपिका कन्हैया सखा छेड़ तो राधा सखीला कसा कसा कसा कसा।
2: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रंग नवे। या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा आपले खूप खूप स्वागत करते। तर मित्रांनो, आपण रांगोळी बद्दल बोलत होतो। संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते। सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश्य मानले जातात। रांगोळी म्हणजे रांगोळीच्या दगडाच्या चूर्णापासून व रंगांच्या सहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती। भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्व आहे। सण उत्सव, मंगल समारंभ, पूजा, कुलाचार, कुलधर्म, संस्कार विधी, व्रत वैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडीत आहे। रांगोळी ही एक कला आहे आणि तिचा उगम धर्माच्या अनुबंधानेच झाला आहे असे मानले जाते। प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा परंपरेने चालत आलेली आहे। देवघर, अंगण, उंबरठा तसेच तुळशीजवळ देखील रांगोळी काढली जाते। एखाद्या व्यक्तीला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती किंवा ती जेवत असलेल्या ताटाभोवती देखील रांगोळी काढतात। दिवाळीच्या सणात दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून त्या विविध रंगांनी भरतात, जसे लाल, निळा, हिरवा, पिवळा, पोपटी, गुलाबी असे विविध रंग त्यात भरतात आणि रांगोळीची शोभा वाढवतात। सारवलेल्या जमिनीवर रांगोळीच्या किमान चार रेषा काढल्या जातात। गोपद्म व्रतामध्ये चातुर्मासात रांगोळीने गायीची पावले काढली जातात। अशासारखे आचारही परंपरेने केले जातात। मित्रांनो, सकाळी सकाळी सडा सम्मार्जन केल्यानंतर अंगणात रांगोळी काढण्याची पद्धती ग्रामीण भागात विशेष पाहायला मिळते। मित्रांनो, सकाळी सकाळी सडा सम्मार्जन केल्यानंतर अंगणात रांगोळी काढण्याची पद्धती ग्रामीण भागात विशेष पाहायला मिळते। शहरातही काही महिला आपल्या घरापुढे रांगोळी काढतात। हिंदू धर्माप्रमाणेच मित्रांनो, पारशी धर्मात देखील रांगोळी ही अशुभ निवारक व शुभप्रद अशी मानली गेलेली आहे। काय आहे ह्या रांगोळीचं प्राचीनत्व? मंडळी, रांगोळीला 64 कलांपैकी एका कलेचा मान दिला गेलेला आहे। रांगोळीचा उल्लेख रामायण, महाभारत तसेच वेदांसोबत देखील अनेक ग्रंथांमध्ये देखील आढळतो। सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश होत। रांगोळीच्या ज्या आकृत्या काढतात त्या प्रतीकात्मक असतात। स्वस्तिक, सूर्य, चंद्र, तारे, चक्र, चक्रव्यूह, त्रिशूळ, वज्र, कलश अशा प्रतीकांचा समावेश असतो। प्रतीकांच्या रचना म्हणजे एक प्रकारची सांकेतिक भाषाच असते असे मानले जाते। मंडळी, रांगोळीतील प्रतीके ही आध्यात्मिक अनुभूती देतात अशी ही धारणा रांगोळी काढण्यामागे दिसून येते। साधारणतः रांगोळीमध्ये स्वस्तिक, गोपद्म, शंख, चक्र, गदा, कमळाचे फूल, बिल्वपत्र, लक्ष्मीची पावले, सूर्यदेवतेचे प्रतीक, श्री, कासव इत्यादी मांगल्य सूचक व पवित्र रांगोळ्या काढल्या जातात। चैत्र महिन्यात काढले जाणारे चैत्रांगण ही एक विशेष प्रतीकात्मक रांगोळी आहे। ह्यात झुल्यात बसलेली देवी राधा कृष्ण चंद्र सूर्य अशा रांगोळ्या आहेत. गणपती गोपद्म सरस्वतीचे रेखांकन अशी विविध प्रतीके काढली जातात. आणि आता मी एक गीत लावणार आहे ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या सुमधुर आवाजात. संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: बापू काळे म्हणतात माणसाने समोर बघायचं की मागे ह्यावरच पुष्कळचं सुख दुःख अवलंबून असतं.
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर परत एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, आपण रांगोळीबद्दल आज बोलतोय. रांगोळीचे आकृती प्रधान आणि वल्लरी प्रधान असे दोन भेद मानले जातात. आकृती प्रधान प्रकारात रेषा, वर्तुळ यांचा समावेश असतो, तर वल्लरी प्रधान मध्ये वेली, पाने, फुले यांचे आकार असतात. ठिपक्यांची रांगोळी हा एक आणखी प्रकार आहे. प्रथम भूमीवर काही मोजून असे ठिपके काढले जातात, काही उभे काही आडवे असे काढून ते रेषांनी जोडले जातात आणि त्या रेषांमधूनच बरे का मोर, कासव, कमळ, वेल इत्यादी आणि अनेक प्रकारचे आकृती निर्माण करतात. सध्याच्या काळात अनेक धार्मिक, सामाजिक व पर्यावरण विषयक रांगोळ्या देखील काढल्या जातात. मुक्तहस्त चित्रात्मक रांगोळी असा कलाप्रकारही आज विकसित झालेला दिसून येतो. रांगोळीसाठी रंगीत तांदूळ, कोरडे पीठ, रंगीत वाळू, फुलांच्या पाकळ्या, हळद, कुंकू, गुलाल इत्यादी रंग यांचा वापर केला जातो. तबकात पाण्यावर तेलाचा तवंग देऊन त्यावर देखील रांगोळी काढली जाते. सध्याच्या काळात शहरांमध्ये गेरूच्या सहाय्याने अगोदर अंगण रंगवून किंवा फरशी बसवलेली असेल तर त्यावर बाजारात मिळणाऱ्या साधनांच्या सहाय्याने रांगोळी काढतात. अशी रांगोळी काढण्यासाठी जाळीच्या तबकड्या, लेखन सदृश साधने अशा वस्तू आज बाजारात अवेलेबल आहेत. जमिनीप्रमाणेच पाण्यावर देखील रांगोळी काढता येते. मंडळी, आता आपण रांगोळीची भुकटी कशी तयार करतात त्याचे पद्धती बघूया. डोलोमाइट नावाचा एक दगडाचा प्रकार आहे. प्रथम तो भट्टीत भाजतात, मग तो बारीक कुटून, मग त्याचे वस्त्र गाळ करून वा चाळून त्याचे चूर्ण करतात. रांगोळीच्या दगडाला शिरगोळे असे म्हणतात. नागपूर जवळच्या कोराडी येथे हे शिरगोळे मोठ्या प्रमाणावर सापडतात, त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर रांगोळीचा व्यापार केला जातो. पांढऱ्या रंगाच्या रांगोळीत वेगवेगळ्या प्रकारचे रंग घालून रंगीत रांगोळी तयार केली जाते. संगमरवराच्या कारखान्यात ते कापले जात असताना जी भुकटी तयार होते ती देखील आज रांगोळी म्हणून वापरात आणत आहेत. मंडळी, कशी वाटते तुम्हाला रांगोळी बद्दलची माहिती? काही नाविन्यपूर्ण वाटतेय का? आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, इथे घेऊया आपण एक छोटासा ब्रेक. छोट्याशा या विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा भेटूच, पण तत्पूर्वी आपण हे सुंदर गीत ऐकूया. हे भक्तिगीत आहे अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, पंडित जितेंद्र अभिषेकींच्या जबरदस्त आवाजात. संगीत सुद्धा अभिषेकी बुवांचेच आहे बरे का.

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर परत एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण रांगोळीबद्दल विस्तृत माहिती घेत आहोत. आता आपण पुढच्या भागाला सुरुवात करूया. शीर्षक आहे प्रांतानुसार रांगोळींची नावे आणि परंपरा. मित्र हो, आपण सर्व जाणतोच आपला भारत हा परंपरेने नटलेला आहे. विविध प्रकारची राज्ये आहेत आणि प्रत्येक राज्यात रांगोळीला वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. तर आपण पाहूया ही कोणती नावे आहेत. सर्वप्रथम आपला महाराष्ट्र. महाराष्ट्रात रांगोळी असे म्हटले जाते. रांगोळीला रांगोळीच म्हटले जाते बरं का. कर्नाटकात रंगोली, गुजरातमध्ये रंगोळी, तमिळनाडूमध्ये कोलम, तर राजस्थानात मांडना या नावाने रांगोळी ओळखली जाते. मध्य प्रदेशात चौकपूर्णा, उत्तर प्रदेश सोनारखा, बंगाल अल्पना, तर केरळमध्ये पुविडल कलम असे म्हटले जाते. आंध्र प्रदेशात मुग्गुळू, बिहार अरिपण, सौराष्ट्रात संध्या आणि माळवामध्ये चौकपूर्णा, ओडिशामध्ये झुंटी अशा विविध नावांनी रांगोळीला संबोधले जाते. मित्र हो, आता आपण बंगाल ह्या राज्यात रांगोळीचा जो खास प्रकार आपण ऐकलाय ना, अल्पना, ह्याच्याबद्दल बोलूया. अल्पना हा एक बंगालचा खास रांगोळीचा प्रकार आहे. बंगाल प्रांतात अल्पना हिचा संबंध देवी उपासनेशी जोडलेला आहे. त्या रांगोळीत जी चित्रे काढतात त्यांच्यावरून तिथल्या लोकांच्या चालीरीती, धार्मिक श्रद्धा, सामाजिक इतिहास आणि कलात्मक जीवन यांच्यावर खास प्रकाश पडतो. लग्न मंडपात देखील अल्पना न्हावीण काढते. कलश आणि देवता यांच्या स्थापनेच्या वेळी त्यांच्या खाली अल्पना रेखाटणे आवश्यक असते. विशिष्ट व्रतांच्या विशिष्ट अल्पना असतात. ताराव्रताची अल्पना तिकडे सर्वात लोकप्रिय आहे. या अल्पनेत वरच्या बाजूला चंद्र, सूर्य, मध्यभागी 16 तारका, शिवलिंगे आणि पार्वती, ब्रह्मांड आणि खाली भक्ताचे आसन म्हणून पृथ्वी अशी चित्ररचना असते. माघमंडळ व्रताच्या अल्पनेत विविध रंग वापरतात. भाताची रोपे, धान्याचे कोठार, घुबड, कुंकवाची डबी, नांगर, विळा, सूर्य, मापटे ही आणि अशा प्रकारची कितीतरी वेगवेगळी चित्रे वेगवेगळ्या प्रसंगी रेखाटली जातात. परंतु मंडळी, मासा मात्र प्रत्येक अल्पनेत असतोच असतो. कारण बंगाल प्रांतात मासा हा समृद्धीचे प्रतीक मानला गेलेला आहे. मित्रांनो, आता राजस्थानात रांगोळीला जे म्हटले जाते त्याचे नाव आहे मांडना, असे मी सांगितलेलेच आहे. तर राजस्थानातील हा रांगोळी प्रकार भिंतीवर देखील रेखाटला जातो बरं का. साध्या सोप्या रचना हे ह्या पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, आता महाराष्ट्राबद्दल आपण बोलूया. महाराष्ट्रातील संस्कृतीचा मोलाचा घटक म्हणून रांगोळीकडे पाहिले जाते. कुटुंबातील मुलींना रांगोळी काढता येणं हे खूपच सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे मानले जाते. अलीकडच्या काळात युवकही या कलेत प्रशिक्षण घेताना दिसून येते. महाराष्ट्रातील खेडेगावात घराच्या दारात रांगोळी काढण्या अगोदर ती जागा शेणाने सारवून घेतली जाते. नंतर त्यावर रांगोळी काढली जाते. रांगोळी काढल्यावर त्यावर हळद, कुंकू वाहणे हे शुभसूचक मानले जाते. दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून घरातील शेणाने उखडलेली जमीन शेणानेच सारवून घेऊन तिच्यावर रांगोळी काढण्याची परंपरा ग्रामीण भागात प्रचलित आहे. महाराष्ट्रात हरितालिका या हिंदू स्त्रियांच्या, तसेच मंगळागौरी, बोडण ह्यास कोकणस्थ ब्राह्मण स्त्रियांच्या व्रतांतही रांगोळी काढली जाते. पुणे शहरातील काही कलावंत पुण्याच्या हौदातील पाण्यावर तरंगती रांगोळी देखील काढतात. रसिक हो, तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी कानडा राजा पंढरीचा हे सुंदर गीत आता मी लावणार आहे. गीत लिहिलेलं आहे ग.दि. माडगुळकरांनी.
संगीत सुधीर फडक्यांचं आहे, तर स्वर आहेत पंडित वसंतराव देशपांडे आणि खुद्द सुधीर फडके बाबूजींचं. चित्रपट झाला महाड पंढरीनाथ.

मित्रांनो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण रांगोळी ह्या विषयावर बोलत आहोत. रांगोळी हा विषय हा खूप विस्तृत आहे. त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा हा प्रयत्न आहे आपल्या ह्या रंग नवे या कार्यक्रमांमधून देण्याचा. कशी वाटतेय तुम्हाला ही माहिती? आपण रांगोळीबद्दल बघितलेलं आहे की प्रत्येक प्रांतात रांगोळीला कोणत्या कोणत्या नावाने संबोधतात, तसेच प्रत्येक प्रांतात कोणते कोणते वेगवेगळे आकार किंवा वेगवेगळे चिन्ह वापरतात, आणि रांगोळीचे प्रकारही आपण बघितलेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला माहिती? जरूर जरूर कळवा.

मित्रांनो, आता आपण रांगोळीचे व्यावसायिक स्वरूप काय आहे हे आपण बघूया. मंडळी, भारतात महिला पुरुष रांगोळी कला प्रकाराद्वारे व्यवसाय करतात. हे कलाकार स्वतंत्रपणे किंवा मंगल कार्यालय इत्यादी माध्यमातून रांगोळी काढून अर्थार्जन देखील करत आहेत. गेल्या दशकात पुण्यातील कलावंत भारती माटे यांनी आधुनिक म्युरल स्वरूपात रांगोळीची रचना केली. हा कला प्रकार महाराष्ट्रात प्रसिद्ध पावला. परिषदा, प्रदर्शने, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नियोजित कार्यक्रम, मिरवणुका इत्यादी सर्व ठिकाणी रांगोळीला खूप मान दिला जातो. आता रांगोळीच्या सेवा काय आहेत हे आपण बघू. देवी देवतांच्या पालख्या, उत्सव अशा प्रकारे सेवाभावाने रांगोळी काढणारे कलाकारही आज बघायला मिळतात. स्पर्धा, दिवाळी तसेच गणेशोत्सव, शारदीय नवरात्र यांचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात आणि कलाकारांना खूप प्रोत्साहन दिले जाते. मी रांगोळीबद्दल जी माहिती सांगितली आहे ती कशी वाटली जरूर कळवा. आणि अजून तुम्हाला याबद्दल काही अजून माहिती हवी असेल तर आपण आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

महड गावाती महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची

देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे. ता देता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. नमस्कार, मी प्रज्ञा.

पुण्याचा आवाज तुमच्या हृदयाचा साथी, पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो होशिया बाटो।

0: पुनेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुनेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपए क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका स्मृति शिंदे, मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।